0: जो स्टूडेंट है हमसे ज्यादा होशियार है उसको कहो मैं 5-10 मिनट मेरे साथ बैठो, मुझे बताओ मैं ये सोच रहा हूँ ठीक है क्या, तुम करेक्ट करो।
1: परीक्षा से जुड़े किसी भी प्रश्न या समस्या के समाधान हेतु NCPCR द्वारा आयोजित लाइव स्ट्रीमिंग सेशन में विशेषज्ञों से सीधे बातचीत करें, जो कि 23 अप्रैल से 23 मई तक चलेंगे। अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें।
2: ആയിരത്തി 1968 റിലീസായ തിരിച്ചടി എന്ന ചിത്രത്തിനു വേണ്ടി പി സുശീലമ്മ പാടിയ ഗാനമാണ് ശ്രോതാക്കൾ ഇപ്പോൾ കേട്ടത്. ഗാനരചന വയലാർ, സംഗീതം ആർ സുദർശന്. അടുത്ത ഗാനം കേൾക്കാം. 1967 റിലീസായ അവൾ എന്ന ചിത്രത്തിനു വേണ്ടി പി സുശീല പാടിയത്. ഗാനരചന വയലാർ, സംഗീതം ദേവരാജൻ.